0: It's 3 PM. This time check is brought to you by.
1: जॾहिं माउ पंहिंजो ख़्याल रखंदी आहे त सिहत नसलनि ताईं हलंदी आहे. ही पैगाम कश फाउंडेशन ऐं कैनेडियन गवर्नमेंट जे तरफ़ां पेश कयो वियो.
2: अब आप सुनेंगे GAFM नेटवर्क पर KTN News.

0: चारियों कुर्बजू सजन सारी रात वेही वजूं डुखड़ा कयूं मुलाकात जद पिर फुटे पिर बात पू गजा हलदासी इने बस में वो अलाउ आशिक वेचारो पंहिंजे महबूब खे ॻोल्हे ॻोल्हे थकिजी पियो हुनखे पंहिंजो महबूब न पियो मिले ॻोल्हींदे ॻोल्हींदे हिकिड़े रोड ते अची चढ़ियो स्टाम ते अची बीठो हेॾा बस अची बीठी उन बस में जो जाती हणे त मुंहिंजो महबूब वेठो आहे बस जो टाइम थोरो हूंदो आहे बस जो छुटी वञे पई तूं क्लीनर खे अर्ज़ु पियो करे गुलाम सिंह कलेरी छा पियो चए क्लीनर खे चए पियो ओ क्लीनर रोक तू बस के अचम महबूब सां मिलणो ओ क्लीनर रोक तू बस के अचम महबूब सां मिलणो ओ क्लीनर रोक तू बस के अचम महबूब सां मिलणो कया के यार सा खबरूं पुछा के दोस्त
1: जिस धरती से जुड़ा है कलंदर लाल शहबाज
2: उसी खिप्से की बनी है आवाज
1: जीए एफएम 88 नेटवर्क
2: सिंध की आवाज
3: अब आप सुनेंगे जीए एफएम नेटवर्क पर केटीएन न्यूज
4: चीनी सदर शी जिनपिंग सां थियल मुलाकात खे बि कामयाब करार ॾेई छॾियो बीजिंग मां वापसी ते जहाज में साफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे डोनाल्ड ट्रंप चयो त ईरान जो एटमी प्रोग्राम 20 साल मुअतल करण ते को बि एतराज़ न आहे रुगो पुख़्तो अज़म हुजणु घुर्जे कुझु ॾींहनि में ईरान खां तेल वठंदड़ चीनी कंपनियुनि तां पाबंदी हटाइण जो फ़ैसिलो कयो वेंदो ताइवान बाबति अमरीकी पॉलिसी तब्दील न आहे थी ताइवान ते बि तफ़सीली ॻाल्हि ॿोल थी आहे ताइवान खे हथियार ॾियण जी मंज़ूरी न आहे ॾिनी सघे थो मंज़ूरी ॾियां या न बि ॾियां चीन अमरीका खां अरबे रुपियनि जो सोयाबीन ख़रीद कंदो जंहिंजो फ़ाइदो अमरीकी हारियुनि खे थींदो सदर ट्रंप ॻाल्हि ॿोल दौरान वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी तारीफ़ बि कई पाकिस्तान जी सालिसी में अमरीका सां ॻाल्हियूं नाकाम न आहिनि थियूं रुगो मुश्किलात जो शिकार आहिनि जंग जी शुरूआत बि ईरान न कई हुई रुगो पंहिंजो दिफ़ा कयो जंग बंदी बरकरार रखण जी कोशिश करे रहिया आहियूं आपणे हुरमुस पे रंडकनि जो ज़िमेवार बि ईरान आहे नई दिल्ली में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे ईरानी परडे॒ही वज़ीर अब्बास राग़ची चयो आहे त ईरान कंहिं बि क़िस्म जो दबाउ जो हमिलो बर्दाश्त न कंदो ईरान जे कंहिं बि मसइले जो हल फ़ौजी न आहे ॻाल्हियुनि में बि रुगो एतमाद जी खोट आहे अमरीका ते भरोसो न आहे استعمال نتیجہ نہ ڈیندو ایران جی ایٹمی پروگرام سمیت سمورن تکرارن جو حل مشاورت سے نکلن گرجے مسئلے جو حل تکڑو حل امریکہ ایران اے بین ملکن جے مفاد میں آئے چینی پرڈے وزارت چوائے تے تکرار جے ریپیرے لائے گالین اے رابطو وارو سلسلو بھی جلد بحال تھن گرجے ایران جنگ شروع ہی نہ تھن گرجے جنگ جو جاری رہن کہیں جے بھی مفاد میں نہ ہوندو چین سدائیں گالین اے سفارتکاری کے ہی ہتھی دینی آئے

जेको आहे उहा पाण वटि रखी छॾिजो। उन जो फ़ाइदो इहो आहे त का बि पेशेंट जेॾी महिल पर्चा मूं ॾे ईंदा आहिनि, पेशेंट घरु हूंदो आहे त मूंखे का शइ पुछणी आहे त मां ओॾी महिल चवां कॉल कयो, मूंखे हुन सां कुझु ॻाल्हाइणो आहे, जीअं का तबियत जे बारे में मालूमात करणी आहे त मोबाइल अवां वटि पियो हुजे त मां कॉल कयां। कॉल करण खां पोइ मूंखे ख़बर पए जेका शइ मूंखे पुछणी आहे, मां पुछा करे दवाऊं मां लिखी ठाहे ॾेई छॾींदुसि, दवाऊं अवां वटि मिली वेंदियूं। त इन में इहो थींदो आहे त दवा जो जेको टाइम पीरियड आहे, जेको इलाजु आहे, उहो मुकमल थियणु शुरू थी वेंदो आहे। अवां आया त बि बिस्मिल्ला, जिन आया त पर्चा, दवाउनि वारा पर्चा, दवाऊं जेका थियनि त दवाऊं भले मोकिले छॾिजोसि, त दवाऊं भले असां वटि अची वेंदो, को मसइलो कोन्हे। त इन सां अवां जी दवा बंदि न थी, को आयो अचे पियो शहर ते वञा पियो, सकणु वञा पियो, यार हीअ पर्चो खणी वञ, फलाणी जॻह डॉक्टर वेठो हूंदो, उनखे ॾिजांसि, उहो हुनखे इहा इहा शयूं ॿुधाइजो त मूंखे हीअ दवा खाधी, मूंखे हाणे इहा इहा तकलीफ़ूं आहिनि, इन जी दवा मूंखे खपे थी। वधीक जेका शइ हूंदी उहो मूंखे पाण फ़ोन ते राबितो करे पुछा करे वठंदो, पोइ जेका दवा ॾे उहा वठी अचो। त इहा तरीक़ेकार बि आहे, इन तरीक़ेकार सां बि अव्हांखे को एमरजेंसी थी वञे, मिसाल तौर ते को फोतगी आहे, को शादी आहे, या केॾांहुं वञिणो पइजी वियो, अवां ओॾां बि थी आयो ऐं अवां जी दवा बि ख़तमु न थी, अवां जो इलाजु बि हले पियो। इहो तरीक़ेकार ज़रूरु आहे। सामिन प्रोग्राम में असां अव्हांखे वरी सम्झाईंदासीं त सकण होम्योपैथिक क्लिनिक हाणे हाजी इनायत होम्योपैथिक क्लिनिक थी वई आहे। जेको शेरवाणी किरिया स्टॉप ते असांजी क्लिनिक हुई, उतां हाणे मूव थी असां अची विया आहियूं स्टेशन रोड ते। जीअं स्टेशन रोड ते असां अची विया आहियूं ऐं साॻी जॻह आहे, साॻी मुंहिंजी ॾाॾे वारी जेका क्लिनिक हुई उन साॻी जॻह ते असां अची वियासीं। हुन में वजहत इहा ई हुई त जेका पेशेंट हूंदा उन्हनि जो चवणु इहो हूंदो साईं असां शहर खां ई हिते अचण में ऐं वञण में असांखे तमामु घणी ॾुखाई थिए थी। तव्हां साॻी जॻह ते हली वञो छो त उते अचणु ऐं वञणु तमामु सवलो कमु आहे। ज़ाहिरी ॻाल्हि आहे जे मां को अचे थो ॻोठां दवाऊं वग़ैरह वठण जे लाइ त ज़ाहिरी ॻाल्हि आहे उनखे घर जा बि ॿिया टे चारि कम हूंदा ज़रूरु आहिनि, उन में बि उहे परेशान थी वेंदा त पहिरीं दवा वञूं या पहिरीं हीउ कमु कयूं। त हाणे उन्हनि खे इन शइ खां पोइ परेशान थियण जी ज़रूरत न आहे। दवा वठणु शहर वेझो ई वेझो शहर में ई त आहियूं असां, दवा वठी पंहिंजो कमकार करे अची विया ऐं हले विया। त इहा बि उन्हनि जे लाइ फ़ाइदेमंद आहे ऐं जॻह बि उन जे लाइ बहितरीन जॻह आहे। त सॼो शहर असांजो हिते न स्टेशन रोड ते ई आहे, सॼो ॾींहुं रेड़ा वेड़ा सभु शयूं हलनि थियूं, भाॼी टिकी फ्रूट ऐं सभु शयूं तव्हांखे इन जॻह ते मिली वेंदियूं। परेशान थियण जी ज़रूरत कान्हे का, सुभाणे अचो था घस कोन थो सम्झ में अचे। स्टेशन रोड कंहिंखे बि चइबो आहे स्टेशन रोड ते वञिणो आहे, स्टेशन ते न वञिजो, स्टेशन रोड ते वञिणो आहे। स्टेशन परे आहे, मुंहिंजी क्लिनिक अञा ओर ते आहे, नवाबशाह मोड़ ते पहुची कंहिंखे चवां स्टेशन रोड कहिड़ो आहे, इहो रोड आहे, हितां रोड वठी तव्हां ईंदा हो। अव्हां जे लाइ निशानी इहा ई आहे, निम जो वणु लॻल आहे, ॿ स्टोर आहिनि, विच में दरवाज़ो आहे, इन ई जॻह ते तव्हां पहुची विया हो। कंहिंखे चइबो आहे हाची न आहे तॾहिं क्लिनिक किथे आहे, चवां साम्हूं अथई, परेशान थियण ज़रूरत ई न पवंदी। सफ़ा सवलो घस आहे, सफ़ा सवलो रोड आहे ऐं हलंदड़ रोड आहे, त हर कोई ख़बर आहे त हाजी नाज़र क्लिनिक इहा आहे। उहा पुराणी क्लिनिक असांखे अलहमदिल्ला उन क्लिनिक खे घटि में घटि पोइ 72 साल असांखे थी विया आहिनि उन क्लिनिक ते। छो त 72 साल इन करे चऊं 55 साल असांखे थी विया आहिनि उन अस्पताल खे हलाईंदड़ खे। त इन करे सभिनी खे उन अस्पताल जे बारे में ख़बर आहे। नवां पुराणा जेका हूंदा त तव्हांखे हथु वठी ईंदा, यार हीअ थई क्लिनिक हेॾां वञो, जेका नवां हूंदा उन्हनि खे कुझु कुझु ख़बर आहे, कुझु कुझु ख़बर नाहे। छो त कमकार वक़्तु थी वियो, असां 4 साल होॾां गुज़ारियोसीं त वरी हेॾां आयासीं, त कुझु वक़्तु अरसो थी वियो आहे, कुझु माण्हू मटिजी विया, कुझु नवां अची विया, कुझु पुराणा थी विया, त इन करे कुझु माण्हुनि खे ख़बर आहे, कुझु खे नाहे। पर अवां ज़रूरु यादि रखिजो स्टेशन रोड ते अचिणो आहे। उन खां बाद में तव्हां नंबर कॉल कंदव मूंखे, मां कॉल तव्हांखे खणंदुमि, पासे में को दुकान वारा हूंदा उन्हनि सां कराए वठो, या निम जो वण ते तव्हां पहुची विया, सम्झो मूं वटि पहुची विया, नवाबशाह मोड़ खां जीअं ईंदा न खाॿे पासे तव्हांखे मिलंदो निम जो वण, निम जे वण ते पहुची विया, सम्झो मूं वटि पहुची विया। सामिन प्रोग्राम में असांजो जेको अॼु प्रोग्राम आहे सिहत जो राज़ होम्योपैथिक सां गॾु, त उन में असांजो अॼु प्रोग्राम में कोशिशि असांजी इहा रही त अव्हांखे एड्रेस सम्झायूं क्लिनिक जे बारे में, ख़ुशख़बरी ॾियूं अव्हांखे क्लिनिक जे बारे में। त इन करे अव्हांजी कॉलूं अगरि अचनि पियूं पर असां रिसीव नथा कयूं, उन्हनि सभिनी खे चवंदासीं माज़रत, ऐं अव्हां जेका कॉलूं आहिनि अवां परेशान न थियो, अवां कॉल करण जे लाइ बहितरु आहे अवां सुभाणे क्लिनिक ते अची वञो। क्लिनिक ते ईंदव अवां जे लाइ जेका रूबरू ॻाल्हि ॿोल थींदी उहा बहितरु आहे फ़ोननि ते। बाक़ी फ़ोन करे सघो था, का मालूमात वठणी आहे, या इहो इलाजु थी सघे थो, हीअ इलाजु थी सघे थो, इलाजु सभई थींदा आहिनि, बीमारियूं का बि हुजे इलाजु सभई थींदा आहिनि। पर शर्त इहा थींदी आहे त जेका पेशेंट मूं वटि आयो आहे एमरजेंसी न आहे, सफ़ा पेशेंट सीरियस कोन्हे, को दवा मां कंदुसि, ऐं अलामतूं बीमारियूं
सभु शयूं ॾिसी करे हा भाउ हीअ दवा मूं वटि मौजूदु आहे, इहो इलाजु मां करे सघां ऐं